सुजरा विकास राय देवरमणी खरंगर साहब मंखरार जाका आकाश बन्या गट लबन यागुन पाकिया तिनि फुनि खबर पांदा हायुनि खरा जतनन हम बाय ते फुंक

खना खना या शनि हंते हंते फाइन हने साते साते आसुक दिन मा दिखते लाम बुखाओ किसे फानो खाकसा मा मान लिया खाने दोगलाम मिने बागेनो ताबुक साव फियोगी तंखो फाइसिदी आंगने उन्नने बागे ताबुक सुरी ने तंखो

खाबाई तालसे कागै थांमानो माया आं नोंबाय चालै बिसाखबाय हामा कागै थांपानो माया आं नोंबाय कागै तंतुतुई चातुतुई थांतुतुई फाइतुतुई मकलक भामानि निनि हामजाकमा वानछु वानछुकै साखबांनो गमामानि उफ नों आंनि चालै तातंदि फाइदि आनि गाना गाना गतंदि